0: ए काम को ए दो मिया तो फूई वे गेंती उलेनी दो देन कुरान का ने ती मगास कोला मुरी हा कामे मियोती ए आ आ रंगल रंगल
1: मियोता है बोले तो बम के कंडा भाई
0: ठीक है के हुरे तो बम के कहे
1: आ देखो सुरे हम अपन में
0: गोती तेरे बार बड़ो तती के का शाहू
1: मी के दिन सुदे और के बड़ो मांग दो
0: कुनी खान तंग ओवे दो हिसारी
1: आ हिसारी ओवे गया दी देमगल लवाई
0: आहा ಬಡೆ ತೆಕ್ಕಲ್ ಬಂಕಿ ಹೋಗ ಸಚ್ಚಿ ಹೆದ್ದೇನೆ ಹಮ ಫುದೇವರ ಕತ್ತಂಗ್ ಉತಿ ಮತ ಅದು
1: ಏ ಬಿಲೆ ಕೋಟಿಯೇ ಕೋಟಿ ಗೈನಾ ಅದೆ ಬಂಕಿ ಹೋಗ ಸ್ತ
0: ಮಾನೆ ಬಿಲೆ ವೆ ಸದ್ದಾನ್ ನೆತಿ ಉಳೆನಿ
1: ಬಿಲೆ ಹುನ್ನ ನ ಬಲ ಸಾರನ್ ಮಂದಾ ಹುನ್ನ ರ ಬಿಲೆ ಹೊರೆ ಹ
0: ಬಡ ಬಡ ಗಹ ಕದ ಬಿಲೆ ಆರ ವಾಫ ಹುನ್ನನಿ
1: ದಿಗು ದಿಗು ಕೋ ಹುನ್ನ ಗಹ ಗ
0: ಏ ಗಹ ಗ ಹುರೆ ದೋ ಫಾತೆಂಗ್ ಏಕಂ ಹುರೆ ತಫೈ
1: ಕೋಜಿ ಕೆ
0: ಏ ಬಿಲೆ ಆರ ವಾ ಗಹ ಗ ಹುರೆ ತಫೈ ಬರತ್ ದಿಗು ದಿಗು ಕೋ ಹುನ್ನ ಗಹ ದೋ ಏ
1: અને વાશે આગે વસીએ તો એલા બકી હી મવા તો કે દેતા બેદે ને દો તોશી વાળા
0: એમ મે દેન ઇતુરા ગેતા નું ફાતેન ના દે દો દેન એક બલાલા રહી હવેની દેન એક વે ઓળાલા ફોન ને રહી હુન્નાન વર સાડી કોતા દો હા હી ગેમ કમેં એય વેસ તો બલાલા કોબા હિંગા લવજા હમા હિયા
1: યા
0: ગસિંદા તી કમમ મી બલા નિંગે હિયા તી જહને ಶುಕ್ರಿಯಾ ಶಾಹ ಬಾಜವಿರ್ ದುಹಾಕಂಗ್ ಎದೇನ್ ಬಾಕಿ ವೇಲಾನ ಹಿಂಗೆ